0: करिष्यति। एतस्य विधेयकस्य सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन निवारण अधिनियमं 20/24 इत्येतस्मिन् संशोधनमस्ति। केन्द्रीय मंत्री डॉ जितेन्द्र सिंह एतद् विधेयकं लोकसभायां प्रस्तोष्यति। गत शुक्रवासरे केन्द्रीय मंत्रिमण्डलेन प्रश्नपत्रस्य गोप्यताभंगे परीक्षासु च अनुचित साधन प्रयोगस्य प्रकरणेषु द्रुत न्यायालयानां स्थापनाय दोषिभ्यः कठोरतर दण्ड विधानं च सुनिश्चेतुं प्रारूप विधेयकं अनुमोदितम्। केन्द्रीय मंत्री प्रह्लाद जोशी शिक्षा मंत्रिणः कार्यभारं अधिगृहीतवान्। धर्मेन्द्र प्रधानस्य त्यागपत्रानन्तरं गतशनिवासरे सः अस्मिन् पदे नियुक्तः। श्रीजोशी स्ववर्तमान मंत्रालयैः सह शिक्षा मंत्रालयस्य दायित्वमपि निर्वहिष्यति। रक्षामंत्री राजनाथ सिंहः उक्तवान् यत् पाकिस्तान देशेन सह कापि वार्ता न भविष्यति। भारतस्य सम्पूर्णं ध्यानं केवलं पाकिस्तानाधिकृतस्य जम्मू कश्मीर प्रदेशस्य भागं पुनः प्राप्तौ एव भविष्यति।
1: भारत पाकिस्तान के हर मिस एडवेंचर का जवाब उसकी कल्पना से कहीं अधिक कठोर तरीके से देने की क्षमता रखता है और मैं इस मंच से यह साफ संदेश देना चाहता हूं, भारत की संप्रभुता की ओर बढ़ने वाला हर नापाक कदम का यही अंजाम होगा। साथियों, हमारा इंटेंशन साफ है कि अब पाकिस्तान से कोई बात नहीं होगी और अगर बात होगी तो सिर्फ पीओके पर ही बात होगी जो कि भारत का हिस्सा है जिस पर पाकिस्तान ने अवैध तरीके से कब्जा किया था।
0: रक्षा मंत्री ह्यः लद्दाखस्य द्रासनगरे 27वें कारगिल विजय दिवस समारोहं संबोधयन् एतद् वक्तव्यं प्रदत्तवान्। दिल्ली प्रशासनेन दिल्ली महिला आयोगस्य दिल्ली अल्पसंख्यक आयोगस्य च निर्माणं कृतम्। लता गुप्ता दिल्ली महिला आयोगस्य अध्यक्षा नियुक्ता, तया सह श्याम बाला, मालती वर्मा, लता सोढ़ी, सरनिका शर्मा झा च रेणु बल्ला सदस्यत्वेन नियुक्ताः। निर्मल जैन इत्येषः दिल्ली अल्पसंख्यक आयोगस्य अध्यक्षः नियुक्तः। अमेरिका ईरान देशौ द्वितीय दिने आक्रमणानि स्थगितवन्तौ, येन प्रायः सप्ताहद्वयानन्तरं वर्धमानस्य सैन्याक्रमणस्यानन्तरं अन्तरिम युद्ध विराम विषये पुनः वार्तालापस्य सम्भावना समुत्पन्ना। संयुक्तराष्ट्रसंघस्य अमेरिका देशस्य राजदूतः माइक वॉल्ट्ज इत्येषः ह्यः अवदत् यत् राष्ट्रपति ट्रम्पः कूटनीतेः अवकाशं प्रददाति। ग्लास्को नगरे प्रचलितासु राष्ट्रमंडल क्रीडासु महिलानां 48 किलोग्राम स्पर्धायां भारतीय भारोत्तोलिका मीराबाई चानू इत्येषा स्वर्ण पदकं विजितवती। इति वार्ताः।
2: आकाशवाणीय धारवाड केन्द्रविदु
3: ನೋಡು, ಇದೇ ನನ್ನ ಫೇವರೇಟ್ ಸೋಪ್ ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್, ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕೊಡುವ ಏಕೈಕ ಸಾಬೂನು ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್।
4: ಪಾಲಕರೇ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಯಶಸ್ವಿ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಬೇಕೇ? ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕೆಎಲ್ಎಸ್ ವಿಡಿಐಟಿ ಹಳಿಯಾಳ ಇದಕ್ಕಾಗಿ ಸದಾ ಸಿದ್ಧ। ಎಐಸಿಟಿಇ ಹಾಗೂ ಯುಜಿಸಿ ಮಾನ್ಯತೆ, ನ್ಯಾಕ್ ಎ ಶ್ರೇಣಿ, 7 ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು, 85 ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು, 200 ಸಂಶೋಧನಾ ಲೇಖನಗಳು, 35 ಅಧಿಕ ಪೇಟೆಂಟ್ಗಳು, 35 ಹೆಚ್ಚು ಕೈಗಾರಿಕೆಗಳೊಡನೆ ಒಡಂಬಡಿಕೆ। ರಾಜ್ಯದ ಪ್ರಪ್ರಥಮ ರಾಯಲ್ ಎನ್ಫೀಲ್ಡ್ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರ, ಎಐ ಆಧಾರಿತ ತರಬೇತಿ, ಸಂಶೋಧನೆಗಾಗಿ 200 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಅನುದಾನ। ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಧಾರವಾಡ, ದಾಂಡೇಲಿ, ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬಸ್ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪಿಂಕ್ ಬಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹಾಗೂ ಮೆಸ್, ಸಿಇಟಿ ಕೋಡ್ E135, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E74।
5: ಏನು ರಂಗ, ಕೈಗೆ ಬ್ಯಾಂಡೇಜು
6: ಬಿದ್ಬಿಟ್ಟಾಕ? ನಮ್ಮಂತ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಯಾರ ದಿಕ್ಕು?
5: ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ಯಾ? ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ಇದೆ ತಾನೇ? ಆಸ್ಪತ್ರೆ ವೆಚ್ಚಕ್ಕೆ 50,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಸಹಾಯ ಸಿಗುತ್ತೆ।
7: 18-60 ವರ್ಷದ ಅರ್ಹ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರು, ಪಾರಂಪರಿಕ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವವರು, ಅಲೆಮಾರಿ ಅರೆ ಅಲೆಮಾರಿ ಪಂಗಡದವರು ಇಂದೇ KSU.WSSP.Karnataka.gov.in ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ। ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ।
8: ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ?
9: BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ। ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ?
8: ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜುವೆಲ್ಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ। ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ।
9: ಕೊಡುಗೆಗಳು July 9-August 9ರವರೆಗೆ ಎಲ್ಲಾ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ। ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ।
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು। 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ।

0: ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ.
1: ಜನ್ ಜನ್ ಕಾ ರಖೇ ಧ್ಯಾನ್ ಟಿಬಿ ಮುಕ್ತ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ್. ಜನ್ ಜನ್ ಕಾ ರಖೇ ಧ್ಯಾನ್ ಟಿಬಿ ಮುಕ್ತ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ್.
2: ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರ ತೋ ಹಮ್ ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ನಿಭಾತೆ. ಟಿಬಿ ರೋಗಿ ವ ಪರಿಜನ್ ಕೋ ಪೋಷಣ, ಜಾಂಚ್, ಇಲಾಜ್ ಔರ್ ಆಜೀವಿಕಾ ಸಂಬಂಧಿ ಸಹಾಯತಾ ಪಹುಂಚಾತೆ. ಜಬ್ ಮಿಲ್ ಜಾಯೇಗಾ ಸಬ್ಕೋ ಅಪ್ನಾ ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರ ತಯಾರ್, ತಬ್ ಪಕ್ಕಿ ಹೋ ಜಾಯೇಗಿ ಹಮಾರಿ ಜೀತ್ ಔರ್ ಟಿಬಿ ಕಿ ಹಾರ್.
3: ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರ इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
1: जन-जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
4: जरूर सुनिए शाम 4 बजे पिटारा. इस कार्यक्रम के प्रायोजक हैं AISSMS पुणे, अ प्रीमियर हेरिटेज ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स.
5: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:35 ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ, ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರ.

0: सगळ्यांको नमस्कार. आईचे कार्यक्रमांतू एक नाटक ऐके आयती, पार्वती बायले पंचसूत्र. कन्नड रचने गोविंद मण्णूर, कोंकणी अनुवाद केले ती संतोष गजानन महाले.
1: पार्वती बायले पंचसूत्र, पार्वती बायले पंचसूत्र, सूत्रांत तंत्र पार्वती बायले कृतंत्र, सूत्रांत तंत्र पार्वती बायले कृतंत्र, पार्वती बायले पंचसूत्र, पार्वती बायले पंचसूत्र, एक दोन तीन चार पांच सूत्र, पार्वती बायले पंचसूत्र, पार्वती बायले पंचसूत्र, घऊ चल्ली जावई मुलंगी बाबा वकील शिष्य, पार्वती बायले.

0: सुमा, ये सुमा, थोडे लक्ष दिवन आयकून घे. हांव सांगचें, म्हाका तर कोण आसात तुका सोण, एकलेच चली सुकान उरू म्हणून इतले सगळे कश्ट करचे. गरीब ल्हान पगार असल्यार ही अडिना, घराचो जावय जावन उरता. तुका बरो पळयतलो म्हणून विचार करून त्या हनुमंताक लग्न करून दिले, जाल्यार तो माकडा वरकी करू लागला. तुमगेले घरांक उरूक तयार ना, घरांचो जावय जावचो असले घाण कामाक ओपेना म्हणून म्हाका उत्तरांक उत्तर दिता. म्हाका किदें म्हणून समजला, गप्प येवन ह्या घरांत पडका. तशी करना जाल्यार म्हागेल नांव पार्वती बाईच न्हय. पळयते वर कशी वाटेर हाडटा म्हणून.
1: कित कित की बात उगेले, हांव हांगा येवन 15 दिवस जाले, तिने आजुनी येली ना.

0: पाप जेवणा गिवणा किदे आसा की ना की?
1: अयो जाल गे, तू अशी म्हणते बसलार, खंय वयता हांगा येतलो, तू मन घटकन दवरून बस, तो वगीत वाटेर येतलो। उज्जाक लोणी करगिलावर की तूच करगिलार, हांव करचे प्रयत्न पुरा उदा घालचे अशी जाता। मन घट करून घे, थोडे दिवस सगळे बरोबर जाता।
0: किदे बरोबर कितके, म्हाका तरी एक बी कळूक ना, म्हागेले जीव तेंकाच याद करता।
1: बरे जाल गे, अशें जाल्यार तुका आयदन घासकू लायतलो तो, ताका किदें आसती असवे की अंतस आसा, येवचे पगारांत तुका पावडर स्नो हाडुकू जायना। वचू सगळें अनुकूल करून दिता, घरांचो जावं जाय म्हळ्यार व्हड दिमाग करता, पळया तो तरी तुका कितले दिवस सोड रावता, आनी 4 दिवस राब येवनू रावतलो हांगा।
0: कशी जाल्यार येत म्हणटा?
1: येवनू येतलो सुमा, तुका हेजे अनुभव कमी आसा। म्हागेले पंचसूत्र कळून घे, हे पार्वती बाईले पंचसूत्र कळून घेतिले, अनेक जन बायला आराम जावन आसात।
0: मम्मी खंयचे ते पंचसूत्राची महिमा?
1: तशीच आसत, रामबाण रामबाण अशी आसा, सांगता आयकय। नाजूक वैयार श्रंगार करून दादल्यांक भुलोन मरण करका, जाल्यार लागी येवच्या दिवच्या ना।
0: बरे सांगता तू मुखारी।
1: आता दुसरं सूत्र म्हणल्यार घोवाले लांगीच्या संबंधिकाक आणि तेंगेले बळगाक बद्दल किदें किदें चुकी सोदून सवते उरका, आणि तेंका घरा लागी येवक दिवच्या ना। अकस्मात येयले म्हणल्यार तेंगेले वैरी कसे करून आपोआत घालका, तेंगेले बद्दल घोवांक बेजारी जावचे सगळे प्रयत्न करका।
0: बरे सांगता तू
1: सुमा, आयकय। आता सूत्र नंबर 3, घोवांक पगार येते असल्यार 1 तारखेक चुकनासतना लेख घेवन पगारचे पैसो हातांत घेवका। दिवसा खर्चाक म्हणून थोडे थोडे दिवका, 5 रुपये जास्ती दिवचे जाल्यार तो तुगेले फाटी फाटी फाट लागका। ए 5 रुपये दि गो, चॉकलेट घेता पेपेमिंट घेता म्हणून तुगेले मुखार हात करून मागते उरका। आता सांजेर घरांत बग्गी येवक सांगका, येईल तशी पहिले तेगेले किसू जप्ती करका।
0: किदांक?
1: किद्या म्हणल्यार लंच गिंच घेतील उरता मेळतात। आता सूत्र नंबर 4, बाजारांक रेशन दुकानाक घोवा फाटी घेवन वचुका, घेतील सामान तेगेल वैर घालून तो मुखार हाय जावन हात आले ते येलार फाटल्यान तो हुश म्हणतेत हूम पुसून घेतेत येवका।
0: बरे सांगता तू मुखार।
1: आता सूत्र नंबर 5, सकाळी तू बग्गी उठणव, उठल्यार न्हिदलेशी नटन करका। सकाळी दूद हाडचे, उदा भरचे, झाडू मारचे, फुर्सत असल्यार तेन्ना कपडे उंबळचे, रांदप करचे, इतले न्ही, रात्री हातूळचे सगळे काम घोवांक लावका।
0: ते कशी साध्य?
1: साध्य आसा, ताका तर एक नवन काडका। खोटे खोटे मात दुखता, खंबर दुखता, माते बांदून घेवन पांगून घेवन न्हिदका, माते दबया खंबर दबया म्हणून राग काडका।
0: तशी कोण तरी करतात वे?
1: कित्याक साधना, तुगेले पप्पू ना वे। पहिले पहिले सगळे जण साबीत उरतात, नंतर निर्वाय नसताना जक मारतेत काम करतात। मागेले पंचसूत्र ऐकून घेतिले कोणी फेल जालना, जाल्यार सगळे बुटेंत घालून घेवन आपले दाळ शिजोवन घेवका।
2: दाळ? दाळ शिजले ती कोणाक जाय? दाळ
1: तुम कोण आपेले?
2: अशे अशे जावो ते किदे दाळ शिजले म्हण सांगले तेका तरी आयलो। सगळे रांदप जाल्या, फोण घालचो? नाही, तुगेल माथे दुखी कंबर दुखी कशी आसा? गुळगिळी घेतली की?
1: हांव केन्ना तुमकां बांदून घेतलें तेन्नाच सुरू जालें दुखी, हांव मरचे पर्यंत वतना अशी दिसता।
2: अशे जावो?
1: कितें म्हणले?
2: नाही, रांदप जाला म्हणले।
1: बग्गी जेवण सरया, आजुनी खूब काम आसात, गोव जळ गिरणत घालून हाडका, नळ येवचे वेळ जालो, उदांगचे एक

0: जोर त्रास. इतले सगळे पावस झाल्यार 3 दिवसा एका पटी नळ येता, ते बी बरोबर येना. म्हाका तरी पुरो जावन गेला.
1: अशी म्हण तुवें, अशें जावू.
0: किदें म्हणलें?
1: कांय ना, फोण घालूंक वयता.
0: राबा, हांवूत येवन तेल दिता. तेलांचो रेट आकाशांक पावला.
1: तशें म्हण तुवें, तशें जावू.
0: आ तशी म्हणटा तशी जावू. चला भितर यो गो सुमा जेवणाक. किदें माथे धरून बसला?
2: कोणी दिसनात न्ही, भितर आशिल्ली अशी दिसता. सुमा, ए सुमा.
1: कोण? ओ हो, जावं या बसा. जेवण गेवण करता तुवें? ताट घालू.
2: काही नाका.
1: जेवण नाका जाल्यार चा हाडू की केटी करून हाडता.
2: ते

0: अरे रबा, इतले किदा करा करता ती? मम्मीक सांगून येता?
1: नाही, थोड तरी गोवाले खबर असवे तुका. मम्मी सांगील तशी नासता. तू किद लहान पोरवे, तू कळ ना. तू गोव जाय किदे, तुगेल मम्मी जाव का सांग. आज एक ठरव का, किद महिला मंडळ अध्यक्षिणी.

0: नमस्कार रायांक.
1: हो नमस्कार. या तुमगेलेच वाट राखूक लागलो. आयल पळे मगल बायल झगडे लावून. नाही नाही नाही नाही झगडे सोडून आयल पळे.
2: नमस्कार वकील साहेबांक. तुमगेले वाट राखूक लागले. किती वेळ केला
0: ते अशी झाले म्हणला रे. ओग्गी येऊ का म्हणून सुटिलो. वाटेरी तो किराणे अंगडी मालिक शांतप शेट्टी भेटी झालो. तगेले एक तक्रार आशिले. ते खूप दिवसां पेंडिंग आशिले. आमका टाइम ना. दुसरे कडेन वचका म्हणल्यार बी वतना ती. तुम्हीच बगे हरसो का म्हणून सांगता ती. जेवण करूक बी सोडना ती. आमगेले प्रोफेशन अशी पळया. ते उरू आता अर्जंट कसल्या का पेले सांगा.
2: ते मागेल जावई ले प्रकरण तो होड धांदळ आरंभ केला. दुवेक खूप त्रास दिता आणि हांगा दवरून घेतला म्हणून सदा किती नेवण करून बायलेक धाड म्हणून गाट पडला. हांव धाडिना म्हणून सांगल्यार धमकी घालता.
0: पळोवच्याक कितले चंद दिसता. तुमकां धमकी घातले ताका बरोबरी पाठ शिकया.
2: नाही तुम्ही सांगा. पाप गरीब चलो शिकला ल्हान पगार जाल्यार अडिना म्हणून घरांच्यो जावई करून कितले दिमाग करता आणि झगडी काढून आपल्याले बायलेक धाड म्हणून सांगून लागला. ना जाल्यार दुसरे लग्न जाता म्हणून धमकी घालता आणि आमका बी कोर्टांचे मेटील चढेता म्हणून सांगता. तुम्हीच सांगा खंची काल येईली की.
0: इतले सगळे उपकार केले तुमका अशी म्हणता. हे कुलकर्णी वकील म्हणणारी किती समजला. ते उरो आता ओगी ओगी सांगा. तुमका असह्य झाला रे. मका बी असह्य झाला शीत. तका धकेता मगेल हात. ओगी सांगा किदे करचे. आता
2: किदे करचे. डायव्हर्स दिवचे म्हणून ठराव करून घेतला.
0: तका तुमगेले धू कित म्हणता.
2: तका कित सांगचे. हांव सांगिले तसे ते ऐकता.
0: झाले तशी झाला रे. हिंदू मॅरेज सेक्शन 13 प्रकार केस दाखल करून सोडून घेतला रे. झाले केस दाखल कोर्टात केले अशी झाले अशी म्हणून समजून घ्या. त्यागेल सोक्क मोडून तुमगेले पायांक येऊन पडका अशी करता पळया.
2: ते पहिल काम करा.
0: नाही हे गद्दलांत एक विचार विचारचे विसरलो. तुमगेले कंबरा दुखी आता कशी असा.
2: सगळे डॉक्टर झाले काही गुण जालना. दिवसान दिवस जास्ती जाऊक लागला. उठल्यार बसूक जायना बसल्यार उठूक जायना.
0: त्याका एक उपाय असा. ते

0: श्री श्री मुलंगी बाबा म्हणून एक महा तपस्वी फाला हंग येवचे आसा. तुमगे लागी धांडता मंत्र आयुर्वेद औषधी सगळे दितांची. महातपस्वी पवाड पुरुष खंचे तोंद्रे असलारी ही निवारण करता ती.
1: त्यांनी होड तपस्वी उरतला
0: तितले नाही, त्यांका खूप भाषा येता ती. पंडित असा ती, महातपस्वी ज्योतिष शास्त्र बी सांगता ती.
1: तसे झाल्यार त्यांका ओग्गी हंग धांडिया खूप उपकार जाता.
0: आयलारी दांडिता, नमस्कार.
1: नमस्कार बाबांक धांड विचे विसर नाकात.
2: जय मुलिंगी बाबा, जय मुलिंगी बाबा.
3: हरिओम हरिओम. शिष्या, हे पार्वती बायलेले घर ने?
2: वही गुरुदेवा, हेची पार्वती बाई.
1: येया बाबा, येया. गरीब लोकाल घरांत भाग्य देवता येलेशी झाले. आसन ग्रहण करा बाबा.
3: हरिओम हरिओम.
2: जय मुलंगी बाबा.
4: मुलंगी मुलंगी घेऊन येऊ म्हणले कोणाक?
1: अयो देवा, पूजेंत हिंदू राहिलेसी झाले. हेणी मुलंगी नाही, मुलंगी बाबा हेणी स्वामी. नमस्कार करा बाबा. ह्यांका मूलवादी असा, त्याका तर ह्यांका डॉक्टर मुलंगी खाऊंक सांगला. त्याका तर केन्नाही हातांत मुलंगी धरिले उरतात.
4: अशें म्हळवे, अशें जावो.
1: वचा मुखाल बागेल घालून घेवन भितर वचा. हांव स्वता आपयच पर्यंत तुम्ही येनाकात.
4: अशें म्हळवे, अशें जावो.
3: शिशा, हे प्राणी कोण?
2: हो, पार्वती बाईल हजबंड उरतलो.
3: हरिओम हरिओम. पुअर मॅन.
4: नाही, हेंका मुलंगी बाबा म्हणून किद्याक म्हणता ती? हेंगेले बागीक आसा मे मुलंगीचे.
2: जय मुलंगी बाबा. पळे, हेणी कनंगी आणि मुलंगी काऊन तपस्या केल्यान ती. तेक तरी अशी जगांतात हेची नावान प्रसिद्धी आल्यान ती. सगळे कंट्र्यांतू हेंगेले शाखा मठ आसा ती. हेंका जगतांची सगळे भाषा येतांची. हेंगाले जीवन विशेष म्हणारी हेंका एक होडंगी आणि मुलंगी. हेणी हिमालयांतू 55 वर्ष, अंशी घाटांतू 15 वर्ष एक पायांतू राबोन तपस केल्यान ती.
4: तशी जलारी हेंगेले वय कितले?
2: बरोबर 25 वर्ष.
4: नाही, 55 वर्ष हिमालयांतू म्हणता ते, 25 वर्ष अंशी तू म्हणता ते. सगळे मिळून 125 वर्ष झाले, हे कशी?
2: नाही, हेणी आपल्याले तपस्यानं वया वाढवून घेऊनची जाता आणि कमी करून सकता ती.
4: अशे असे जाऊ.
1: वचा भीतर.
4: आणि एक दोन मुलंगी हाडवे.
1: वचा.
4: वयता भीतर.
1: बाबा, मगेले पाया दुख.
2: जय मुलंगी बाबा. तुम्ही काय सांगणार का ती? बाबाक सगळे खबर असा.
3: हरिओम. हे तुमगेले पाय दुखी माथ्या दुखी 20 वर्षांनी असा ने?
1: वही बाबा, खरे असा.
2: जय मुलंगी बाबा.
3: हरिओम. तुमका एक संतान असा, 25 वर्ष, लग्न झाला, जावई असा. झाल्यारी तुमका आणि त्याका तक्रार जाऊन डायव्हर्स देऊ का म्हणून विचार केला. ती तो दुसरे लग्न जाऊ का म्हणून विचार केला. हरिओम.
1: वय वय झाल्यार तो आणि एक लग्न करून घेऊचो धैर्यवंत ना तो.
3: हरिओम हरिओम. आमगेले मंत्र तंत्र विद्येचे सगळे बरोबर करता ती. तो तुमगेले घराक तुमगेले उलणे ऐकते तो उरका तशी करता.
1: तितले करा बाबा, खूप उपकार जाता.
3: हरिओम हरिओम. शिष्या, कन्या कुत्र आगमिसी.
1: किद म्हणतात?
2: जय मुलंगी बाबा. तुमगेले चलिंक आपई म्हणता ती.
1: सुमा, ए सुमा, यो गो हंगा.
5: हा, आईले मम्मी.
1: सुमा, बाबाक नमस्कार कर.
5: बाबा नमस्कार करता.
3: ब्यूटिफुल, अति सुंदर.
5: मम्मी, असे किदाक करू लागला बाबा?
1: बाबा त्यांनी देव असेल तशी आमगेले कष्ट परिहार करूंक येल्यात.
3: अरे बालक, माथाला थोडा तेल आणायला सांग.
1: किती म्हणतात बाबा?
2: तुम्ही भीतेर वचून एक पंती तू तेल घालून घेऊन हळूंक ये म्हणता ती. जय मुलंगी बाबा.
1: अशी वे आता हाडता.
3: तन्वी श्यामा सिकरी दसना पक्वा बिंबादोरुष्टी मध्य क्षामा चकीता हरणी तू नारी